0: आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश।
1: अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है, अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए।
0: NCPCR आयोजित कर रहा है परीक्षा पर्व, जिसके लाइव सेशन के दौरान आप परीक्षा से संबंधित प्रश्न एक्सपर्ट से पूछ सकते हैं, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।
2: आकाशवाणी FM रेनबो 107.5 म्यूजिकली योर्स।
3: സമയം അങ്ങനെ 12:38 38 ആയിരിക്കുകയാണ്. യുവർ ചോയ്സ് ആണ് നിങ്ങൾ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ ഇഷ്ടമുള്ള പാട്ടുകളെ ചോദിക്കാനുള്ള ഒരു സമയമാണ്. വിളിക്കുക, വിളിക്കേണ്ട നമ്പർ ഇതാണ്, 0484-242-8101. നമുക്ക് അടുത്ത കോളർ ഉണ്ട്, നോക്കാം. ഹലോ,
4: ഹലോ,
3: നമസ്കാരം.
4: നമസ്കാരം.
3: ആ, ഇതാരാണ്?
4: ഞാൻ റാണി.

ഗുഡ് ഈവനിങ് കൊച്ചി, യു ആർ ലിസണിംഗ് ടു ആകാശവാണി ഫ്രം റെയിൻബോ 107.5. ദിസ് ഇസ് ആർ ജെ അബി, ഓർ ടൈം ആയ ഇസ് ഹഫ്തേ കാ സുർമൈ ശ്യാം കാ. And aaj ka theme is very very special. Bollywood ka ek aisa chapter jo sirf films nahi, something which had defined an era, and that is the Khans of Bollywood. Three names, three different personalities, lekin ek cheez is very very common among them, and that is the superstardom. And we are talking about Shah Rukh, Salman aur Aamir. Inhone sirf films nahi diya, they created moments, trends aur ek loyal fan following jo decades tak ऐसा ही इट्स स्टिल कंटिन्यूइंग. तो आज की सुरमई श्याम में वी डाइव इनटू दिस एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ दीज थ्री खान्स ऑफ बॉलीवुड. यस, विद दैट लेट्स बिगिन दिस वीक्स सुरमई श्याम.